0: nomon nan bob dije che jein re se jin to bi ko ke to ti grong gen chan sura no mi ge sema ta tok tin je ko jin te na bob tsung gen ge da sura cho di rong gen ta da no rong gen gen da ko mi sim kam la jer jer ta no mi lag lan jer jer di ker chim bori
1: nyari
0: mar tok zam chu chi chi ni ni sia gen du gona tu chi ke chu je mar da no ma yo mon jer
1: nyari
0: nani तो चिगरे टोवी लोप्सन गंजु कंजु जतन तचिगरे तापे ते लयन ला सोपा कोडिंग थम थम आई जिन थम थम आई गे जि द छप्तन ला सोपा ये जे हां थम थम तापे ते लखी सोलो का दिन गर तो ना यों हम सोला कुके टो आ जान दख दियो कबा
1: नरी
0: ओ ततावे यों जे अतर तनी गिव दिन गु मुत के शान शिरत कोरम दम बन दन जे तंद चिग मो कचिन दि वे चतन द तेरा उनिन द नि गा न द मु दि शेत न गोना चि ше кхпондо чинзга хирцгийн чинзга горим дамбасын дуунд хирцгийн та цгэнжэр ба жүрдэ нүр таун жоговаре вадина теоч маим ба хирцг зэжо
1: яри
0: хирцг зэжо дэн хоцэн гэ жүрча суут эдэ кина гэ тугнёт ин зэнжэ ти хажон хирцг хажон го хумма гэ семэн го хирцг го хирцг ая нэрли юм хирцг эдэ Tena korum yogwa, te korum te chetaw korum zatina, tawon lo miga ti dhatsi te shiwa tsamtung marchuk ba, tani ching lipsha zgu mutaka xeanna, te lagni u la ching jo odo taajir.
1: Denga.
0: Takwa denga zina namla tiwi namshi takba tawana, toron shido chomi ga namshi tokshokshi. Sanye nga chechi ga lipsha zina, tanyi chechi nam babda mabam, nima shadda mabda, long yugda mabiyo, to takhi ye jo yinsi.
1: Yuri.
0: А тэнди тана лома сусула гаватуа юка. А та лали лабже конде зэнжа конде лали сумжа лан лома мон чигин гава юнзу тун пур конде ва. О тэ ла сопати лалин кён же тэ ла чи хэцэг сэ юнаран гэ тимун дэ зда горым сэ ю тимун дэ гэн мунян кё. Тэри тэни гэ чи да шипша ром джин чэ гэ тун ром джин дэ шук дие го ва та шипша ром джин чэ оту пэрдэ ла кё го Tetapi mana riti itu na tahu zinca cita. Ha, itu mesti zon coba. Kau zina cik, kitong liwa, kirong ni, kirong liwa, kitong li chong. Tua duksi ni, timu cik zon ri.
1: Adi.
0: Tahu zinca cita, nyongsa kerja ke rangsi ta, nyongsa kerja ke yalan gua merger bigu ke mesti tin chong kau ni ta. Tua tahu lama la siaji, timu mana riti ke cahcu ti. Yang kau zina cik. Tani hardon ki tawa dabsi da mara nakhirm tinsi tim zonri tayon aha ani nigi ga yan zawi ga ngandan tan ti nargir tan yan la tupsi kebi ga ti kondo di jokondo ba
1: tara tara
0: ti tot tawa mara tuk nyong sara nan da da lumi ga jilla yegdi ta ajan kerchin bore samki yo
1: nari
0: o temu di
1: nari
0: ani nga di ta ta loram ka chayin na loram tango tawa zi na loram tango tawa zi nga di ta तो मुशीती एम्बाती तंगा ड्र लो बंस बोते पांदे तोन जनसी आ लोरम नीपी वो कॉप्स दा गेडिंग का मुखिया रोंद रंग ग तालो माला ठुक गोना रंग मुखिया दिन गोंदे बा
1: यदि
0: ता लोरम मामदो लोरम नीपी वो कॉप्स इन तोते ता सुमी ग न्यूनसन फिर जी ग तंग लैंड मुशी कंची दे यार तोड़ दे जे А нам просто бала концати та шипша мартык дома та чо та мо чо дидидо мекси кенчил хопсо индуни го пицзги йома
1: хм
0: па тома дигон а бонджигла шугондро
1: нари
0: о танди ги чи чарджон се гонан да да ни хёг ди ги чарджон та ни хоптун жо гонари ян чарджон е гонари ян шо хоптун жо гонари ян чарджон гонари танди намбан да ди яндри
1: хм
0: ओ तमुदिले ताफुक रंक न्यामन्यो क तंगिन ता लिपशा ग कोरा चिरतोन दन नि लिपशा लन दन हलम दु दु ओन रे ता लिपशा ग कोरे ना तांसन क नो माते लगलिन ते सो चेवा करचे ग तिम तो लिपशा न्यो न जर्ज द करचे ग लिपशा मो यक मनि ग सु मि ग सु को सली ग दु ग तिम ग न ला ला ग अन दे नि लसी छो लो ग द सुर द ना क्वे ग ते ते जम जम छो
1: देंग देंग
0: अरे नो मनन दी तानिन द जा А шурде бижэ ясэ. Тэ дэмсэн зон мар нара гэтина.
1: Ну мари.
0: Ну мала сэнно чэн жондри.
1: Ари.
0: Нифяти тоди. Нифяти ню. Нифяти дурди терэм фурцэн кэ жонню сэн шэхэ. Перда терэ паузин кэ чида па. Терэм пэтнэ паузин кэ чида чи гэ. Ни терэ ди фурцэн ди нэ кэ пэтнэ.